0: ಇದೀಗ ಸಮಯ ಆಗಲಿದೆ 8 ಗಂಟೆ. ಕೇಳಿ ಹಿಂದಿ ಮತ್ತು ಇಂಗ್ಲಿಷ್ನಲ್ಲಿ ವಾರ್ತಾ ಸಂಚಿಕೆ ದೆಹಲಿ ಕೇಂದ್ರದಿಂದ.
1: ಸುನಿಯೆ, ಕ್ಯಾ ಆಪ್ನೆ ಪಿಎಂ ಸೂರ್ಯ ಘರ್ ಮುಫ್ತ್ ಬಿಜ್ಲಿ ಯೋಜನಾ ಕೆ ಬಾರೆ ಮೇ ಸುನಾ ಹೈ?
2: ಭಾರತ ಸರ್ಕಾರ ಕಾ ಲಕ್ಷ್ಯ ಸೋಲರ್ ಪಾವರ್ ಸೇ ಬಿಜ್ಲಿ ಬಿಲ್ ಜೀರೋ ಕರ್ನೆ ಕಾ ಭೀ ಹೈ.
1: ಇಸ್ಸೆ ಆಪ್ಕಾ ಘರ್ ಸೂರ್ಯ ಘರ್ ಬನ್ ಜಾತಾ ಹೈ, ಮಾನೆ ಬಿಜ್ಲಿ ಬಿಲ್ ಜೀರೋ. ಔರ್ ಅತಿರಿಕ್ತ ಬಿಜ್ಲಿ ಪೈದಾ ಹುಯಿ ತೋ ಬಿಜ್ಲಿ ಗ್ರಿಡ್ ಕೋ ಬೇಚ್ ಕರ್ ಪೈಸೆ ಭೀ ಕಮಾ ಸಕ್ತೆ ಹೈ. ತೋ ಬೈಠೆ ಕ್ಯೂ ಹೋ? ಅಭೀ ರಿಜಿಸ್ಟರ್ ಕರೋ ಪಿಎಂ ಸೂರ್ಯ ಘರ್ .gov.in ಪರ್.
3: ಹರ್ ಘರ್ ಸೂರ್ಯ ಘರ್.
4: क्या आप परेशानियों से घिरे हैं? मन भारी है और कोई रास्ता नजर नहीं आ रहा? याद रखिए, समाधान आपके पास है. टेलीमानस के निशुल्क नंबर 14416 पर कॉल करें. कहीं से भी कभी भी 24 घंटे यह सुविधा उपलब्ध है. यहाँ आपकी बात सुनी जाती है, समझी जाती है और आपको सही दिशा दी जाती है. आप अकेले नहीं है, मदद बस एक कॉल दूर है.
5: नमस्कार, आकाशवाणी से समाचार प्रभात के साथ मैं प्रियंका अरोड़ा. मुख्य समाचार. संसद ने कराधान और अन्य विधियां संशोधन विधेयक 2026 पारित किया. वित्त मंत्री निर्मला सीतारामन ने स्पष्ट किया, उपयोगकर्ताओं

0: मानसा प्रावोचत यत विपक्षस्य याचनाः स्वीकृताः तथापि विपक्षीय दलानि चर्चायै तत्पराणि नैव सन्ति।
1: पेपर लीक को लेकर भी जो तमाम बातें हुई, सरकार ने हर मांग को स्वीकार किया, एक नया कड़ा कानून बनाया। गृह मंत्री जी के वक्तव्य को लेकर लगातार ये मांग करते रहे हैं और हमारी सरकार ने स्पष्ट किया है, माननीय गृह मंत्री जी सदन के अंदर अपने चर्चा भी करना चाहते हैं, अपनी बात भी रखना चाहते हैं, लेकिन ये सुनने के लिए तैयार नहीं है, चर्चा में भाग लेने के लिए तैयार नहीं है। इनका एक ही मकसद है कि सदन को बाधित करना है।
0: सर्वकारेण उक्तं यत् भारतीय ऋतुविज्ञानेन सह घनिष्ठ समन्वयेन प्रवर्धमानायाः प्रवृद्धस्थितेः तथा कृषौ एल नीनो प्रभावस्य संभाव्य दुष्परिणामानां निरन्तरं निरीक्षणं क्रियते। कृषक तथा कृषि कल्याण राज्य मंत्री रामनाथ ठाकुरः अद्य लोकसभायां कस्यचित् प्रश्नस्य लिखित उत्तरे एतां सूचनां प्रादात्। तेन संसूचितं यत् येषु द्विचत्वारिंशतोत्तर त्रिंशत जनपदेषु सामान्यतः अल्पवृष्टिः संभाव्यते तेषां राज्यानां कृते जनपद कृषि आकस्मिक योजनाः अद्यतनीकृताः सन्ति। मन्त्रिणा प्राबोधि यत् विभिन्न राज्येभ्यः द्विसप्तत्यधिकैकशतलक्षाधिक क्विंटल मित बीजानां याचनायाः प्रत्युत्तरे पर्याप्तमात्रायां बीजानां सम्पूर्तिः सुनिश्चिता। श्री ठाकुरेण ज्ञापितं यत् केन्द्रीय जलायोगः राज्य प्रशासनानि च जलाशयानां सर्वोत्तमाय उपयोगाय तथैव दक्ष सेचन विधीनां उत्कर्षाय पूर्वयोजनाः रचयितुम् उपदिष्टाः। संस्कृत वार्तायाः संस्करणमिदं इदानीम् आकाशवाणीतः प्रसार्यते। सममेव अयं कार्यक्रमः आकाशवाण्याः अन्तर्जालपटले www.newsonair.gov.in इत्यत्र अथ न्यूज ऑन एआईआर चलदूरभाषीय तंत्रांशे अपि समुपलब्धो भविष्यति। विदेश मंत्रालयस्य प्रवक्ता रणधीर जयसवालः नवदिल्ल्याम् अवदत् यत् अरुणाचल प्रदेशः भारतस्य अविभाज्यम् अभिन्नं च अंगमस्ति। एतत् शाश्वत सत्यं केनापि परिवर्तयितुं न शक्यते। तेनोक्तं यत् चीन देशेन सह सीमा विवादेषु भारतम् अहोरात्रम् एतान् विषयान् अतिगंभीरतया पश्यति। तत्र च शान्तेः स्थिरतायाः च स्थापनं राष्ट्रस्य प्राथमिकम् उद्देश्यमस्ति। अत्रावसरे जयसवालः असूचयत् यत् भारतेन द्विपक्षीय वार्तायै अथ च दिल्ल्याम् आयोज्यमानस्य ब्रिक्स आउटरीच सत्रस्य कृते बंगालदेशस्य प्रधानमन्त्रिणे तारिक रहमान महोदयाय औपचारिकं निमन्त्रणं प्रेषितम्। ह्यः बांग्लादेशे भारतीयोच्चायुक्तः तेन सह शिष्टाचार मेलनम् अकरोत् यत्र उभयोः देशयोः परस्परहितविषयेषु विमर्शो जातः। पाक अधिकृत जम्मू कश्मीरे पाकिस्तानी अत्याचारस्य विरोधे अगस्तमासस्य त्रयोदश दिनांकतः वैश्विकाः प्रतिरोधाः भविष्यन्ति। अवामी एक्शन कमिटी संगठनेन अगस्तमासस्य चतुर्दश दिनांकः कृष्णदिवसत्वेन उद्घोषितः। षष्ट्यधिक जनानां हत्यां सहैव पञ्चशतोप्यधिक जनानां आघातमधिकृत्य पाकिस्तानी दूतावासानां पुरतः प्रदर्शनस्य योजना अस्ति। नासा संस्थया चन्द्राधार कार्यक्रमे इसरो संस्था सहभागी भवितुम् आमन्त्रिता। बेंगलुरुनगरे भारत अमेरिका अंतरिक्ष कार्यदलस्य नवम्यां गोष्ठ्यां इसरो अध्यक्षः डॉ वी नारायणन तथा अमेरिकीय राजदूतः सर्गियो गोरः भागम् अग्रहणीताम्। अवसरे निसार अभियानस्य सफलतायाः अनन्तरं आगामी मानव अंतरिक्ष प्रौद्योगिकीषु परस्पर सहयोगस्य विस्तारः स्वीकृतः। ऋतुविज्ञान विभागेन आगामिषु द्वित्रिदिवसेषु ओडिशा राज्ये वज्रपात मेघगर्जनाभ्यां सह अतीव तीव्र वृष्ट्यै नारंगवर्णीया संचेतना प्रख्यापिता। विभागेन तावत् आगामि दिनद्वयोः अंडमान निकोबार द्वीपसमूहे अरुणाचल प्रदेशे असमे मेघालये नागालैंड मणिपुर मिजोरम त्रिपुरा राजस्थानेषु च वज्रपात मेघगर्जनाभ्यां सह अतितीव्रतर वृष्टिः भविष्यतीत्यपि अनुमानितम्। कनाडा ओपन टेनिस प्रतियोगितायां पोलैंड देशस्य पूर्व विश्व प्रथम वरीया इगा स्वीटेक रशिया देशस्य डायना श्नाइडर इत्येतां 6-2, 6-1 इति अंकैः केवलं चतुष्षष्टि निमेषेषु पराजित्य उपान्त्यचक्रं प्राविशत् इति वार्ताः।
2: ಆಯುಷ್ವಾಣಿ ಪ್ರತಿ ಸೋಮವಾರ ಬುಧವಾರ ಹಾಗೂ ಶನಿವಾರ ರಾಜ್ಯವ್ಯಾಪಿ ಪ್ರಸಾರದಲ್ಲಿ ಬೆಳಗ್ಗೆ 8:30 ಎಫ್ಎಂ ರೈನ್ಬೋ 101.3 ಮೆಗಾಹರ್ಟ್ಸ್ನಲ್ಲಿ ಬೆಳಗ್ಗೆ 8:55 ಆಕಾಶವಾಣಿ ಬೆಂಗಳೂರು ವಿವಿಧ ಭಾರತಿ 102.9 ಎಫ್ಎಂನಲ್ಲಿ ಬೆಳಗ್ಗೆ 7:45 ಪ್ರಸಾರವಾಗಲಿದೆ ಆಯುಷ್ವಾಣಿ. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಪ್ರಾಯೋಜಕರು ರಾಷ್ಟೀಯ ಆಯುಷ್ ಅಭಿಯಾನ, ಆಯುಷ್ ಇಲಾಖೆ, ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರ.
3: ನಮಸ್ತೆ, ಶುಭ ಸಂಜೆ. ಎಲ್ಲ ಆತ್ಮೀಯ ಕೇಳುಗರಿಗೆ ಮನಸ್ಸುಗಳ ಮಾತು ಮಧುರ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಪ್ರೀತಿಯ ಸ್ವಾಗತ. ಇಂದಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಜೊತೆ ನಾನು ನಿಮ್ಮ ಆರ್ಜೆ ಲತಾ ಕೀರ್ತಿ. ಮಕ್ಕಳ ಮತ್ತು ಪೋಷಕರ ನಡುವಿನ ಬಂಧ ಇಡೀ ಈ ಪ್ರಪಂಚದಲ್ಲೇ ಅತ್ಯಂತ ಪವಿತ್ರವಾದದ್ದು ಮತ್ತು ಬೆಲೆ ಕಟ್ಟೋದಕ್ಕೆ ಯಾರಿಂದನೂ ಕೂಡ ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ. ಜೀವನದ ಹಾದಿಯಲ್ಲಿ ಎಷ್ಟೇ ಏಳು ಬೀಳುಗಳು ಬಂದರೂ ಕೂಡ, ಎಷ್ಟೇ ಭಿನ್ನಾಭಿಪ್ರಾಯಗಳು ಬಂದರೂ ಕೂಡ, ಈ ಸಂಬಂಧದ ಒಂದು ಆಳ ಮತ್ತು ಪ್ರೀತಿ ಎಂದಿಗೂ ಕೂಡ ಕಡಿಮೆಯಾಗೋದಿಲ್ಲ. ಹಾಗೆಯೇ ಪೋಷಕರು ಅಂತ ಬಂದಾಗ ಮಗ ಮತ್ತು ಪೋಷಕರ ಬಂಧನೆ ಒಂದು ರೀತಿ ಇರುತ್ತೆ, ಮಗಳು ಮತ್ತು ಪೋಷಕರ ಬಂಧನೆ ಇನ್ನೊಂದು ರೀತಿ ಇರುತ್ತೆ. ಮಗ ಮತ್ತು ಪೋಷಕರ ಬಂಧ ರಕ್ಷಣೆ ಮತ್ತು ಬೆಂಬಲದ ಪ್ರತೀಕವಾಗಿರುತ್ತೆ. ಮಗ ಬೆಳೆಯುತ್ತಾ ಪೋಷಕರಿಗೆ ಬರೀ ಮಗನಾಗಿ ಮಾತ್ರವಲ್ಲ, ಕುಟುಂಬದ ಭದ್ರತೆಯ ಕಂಬವಾಗಿ ನಿಲ್ತಾನೆ. ಹಾಗೆ ತಂದೆಯ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಹಾಗೂ ತಾಯಿಯ ವಾತ್ಸಲ್ಯದಿಂದ ಬೆಳೆದಂತಹ ಮಗ ತಂದೆಯ ಜವಾಬ್ದಾರಿಯನ್ನು ಹತ್ತಿರದಿಂದ ನೋಡುತ್ತಾ ಬೆಳೀತಾ ಹೋಗ್ತಾನೆ. ತಾಯಿಯ ಮಡಿಲಿನಲ್ಲಿ ತನ್ನ ಸಕಲ ನೋವನ್ನು ಕೂಡ ಮರಿತಾ ಇರ್ತಾನೆ. ತಂದೆಗೆ ಮಗ ಮಾರ್ಗದರ್ಶಿಯಾಗಿಯೂ ತಾಯಿಗೆ ರಕ್ಷಕನಾಗಿಯೂ ಕೂಡ ಬದಲಾಗುವಂತಹ ಕ್ಷಣಗಳು ಅತ್ಯ